चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो निरता निरते नमो नानाते नमो पान पाने नमो बार बादे अनंगी अनामे समस्ति स्वरूपे प्रभंगी प्रमाथे समस्ति विभूते कलंकं बिना ने कलंकी स्वरूपे